0: विकल्प महिला कहा सुबंक सराई।
1: ओ वड्डे वड्डे घर, वड्डे वड्डे महल, किथे वड्डियां वड्डियां सरा।